0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसू संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. संस्कृत भाषायां कथं वदामः? ओम नमः शिवाय, शिवाय नमः इति. इदानीं प्रार्थना. ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहसिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीष पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 3 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. स्वप्न पाहणे ही जीवनाची सुंदरता आहे. प्रत्येक स्वप्न हे आपल्याला एक नवीन दिशा दाखवते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. स्वार्तुम हत्याकांड झाला आणि सुदान मध्ये सुरक्षा दल आणि जंजावीद मिलिशिया यांनी आंदोलन करणाऱ्या लोकांवर गोळीबार केला. त्यामध्ये किमान 100 लोकांचं निधन झालं. लंडन ब्रिज हल्ला झाला आणि इस्लामिक दहशतवाद्यांनी 8 लोकांची हत्या केली. घाणामधील 11 येथील पेट्रोल स्टेशनवर झालेल्या स्फोटात किमान 200 लोकांचं निधन झालं. चीनमधील जिलिन प्रांतातील पोल्ट्री फार्मला लागलेल्या आगीत किमान 119 लोकांचं निधन झालं. राणी एलिझाबेथ यांच्या डायमंड जुबलीसाठी थेम्स नदीवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला दिवस होता आजचा. अन्नपूर्णा शिखर, मॉरिस हेजोंग आणि लुई लाचेनल यांनी अन्नपूर्णा 1 या 8091 मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली. हिंदुस्थानच्या फाळणीची माउंट बॅटन योजना जाहीर झाली दिवस होता आजचा. मराठा साम्राज्याचा अस्त शेवटचा पेशवा बाजीराव मध्य प्रदेशातील असिरगड जवळ ढोलकोट येथे जनरल मालकम यांच्या स्वाधीन झाले तेही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. जॉर्ज फर्नांडिस भारतीय पत्रकार, राजकारणी आणि पद्मविभूषण यांचा जन्म आजचाच. आनंदीबाई शिर्के लेखिका बालसाहित्यिका यांचाही जन्म आजचाच आहे. सचिंद्रनाथ सन्याळ भारतीय क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक आणि हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन जी नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणून ओळखली गेली या संस्थेचे संस्थापक सदस्य त्यांचाही जन्म आजचाच आहे. बाबूराव पेंटर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कला महर्षी यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूरवरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण आध्यात्मिक विचार ऐकू जे आपल्याला सांगतील ब्रजरानी दासी.
1: हरे कृष्ण. भक्तिमय सेवा म्हणजे भावनात्मक तर्क किंवा काल्पनिक प्रेमभाव नसून प्रत्यक्ष कार्य हेच भक्तिमय सेवेचे महत्वाचे अंग आहे. महान संत श्रील रूप गोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधू नावाच्या ग्रंथात सांगतात, अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेनु कृष्णानु शीलनम भक्तिरुत्तमा. भगवान श्री कृष्णांची उत्तम भक्तिमय सेवा किंवा विशुद्ध भक्ती म्हणजे भगवंतांना अनुकूल अशी भक्तिमय सेवा करणे होय. अशी भक्तिमय सेवा ही कोणत्याही बाह्य हेतूंपासून अर्थात स्वार्थ, निर्विशेषवादी ज्ञान किंवा इतर सर्व प्रकारच्या स्वार्थी अभिलाषांपासून मुक्त असली पाहिजे. भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन होय. जेव्हा आपण अनुशीलन असे म्हणतो तेव्हा सक्रियतेचा बोध होतो. काही तथाकथित योगी सांगतात त्याप्रमाणे निष्क्रिय होऊन ध्यानस्थ बसणे म्हणजे अध्यात्माचे अनुशीलन नव्हे. ज्यांना भक्तिमय सेवेचे ज्ञान नाही त्यांच्यासाठी असे ध्यान चांगले असू शकेल. आणि याच कारणास्तव कधी कधी विचलित करणाऱ्या भौतिक क्रियांना रोखण्यासाठी अशा ज्ञानाची शिफारस केली जाते. ध्यान म्हणजे निदान काही काळाकरिता तरी निरर्थक कार्यापासून निवृत्त होणे होय. तथापि भक्तिमय सेवा ही निरर्थक भौतिक क्रियांना केवळ रोखत नाही तर ती मनुष्याला अर्थपूर्ण अशा भक्तिमय कार्यामध्ये निमग्नही करते. श्री प्रल्हाद महाराज भक्तीच्या नवविधा विधींचे वर्णन करताना म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अर्थात भक्तिमय सेवेच्या 9 विधी पुढील प्रमाणे आहेत. श्रवण अर्थात भगवंतांचे नाम आणि यश यांचे श्रवण करणे. कीर्तन अर्थात भगवंतांच्या यशाचे कीर्तन करणे, इतरांना सांगणे. स्मरणम भगवंतांचे स्मरण करणे. पाद सेवनम भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करणे. अर्चनम भगवंतांच्या अर्चा विग्रहाची मूर्तीची पूजा करणे. वंदनम भगवंतांना वंदन करणे. दास्यम भगवंतांचा दास म्हणून कार्य करणे. सख्यम भगवंतांशी मैत्री करणे. आत्मनिवेदनम अर्थात भगवंतांना पूर्णपणे शरण जाणे. दिव्य ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी श्रवणम ही पहिली पायरी होय. मनुष्याने अनधिकृत व्यक्तीकडून श्रवण करू नये. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याने योग्य व्यक्तीचा आश्रय घेतला पाहिजे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शिना. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर. नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. मुंडकोपनिषदातही म्हटले आहे, तद विज्ञानार्थम स गुरु मेवाभिगच्छेत. दिव्य ज्ञान जाणून घेण्याकरिता मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरुला शरण जाणे आवश्यक आहे. अशा प्रकारे नम्र भावनेने हे दिव्य गुह्य ज्ञान प्राप्त करण्याची ही पद्धती केवळ मानसिक कल्पनेवर आधारित नसून त्यामध्ये भक्तिमय क्रियेचा संदर्भ येतो. हरे कृष्ण.

रेणुधुनी 90.4 FM KLE कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्यासोबत आहे. वेळ झालेली आहे राशी भविष्य ऐकण्याची आणि सुरुवात करते मेष राशीपासून. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. असा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ रास, हवे तिमले बांधण्याचा वास्तवात काहीही उपयोग नाही. आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काहीतरी करणे गरजेचे आहे. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्यांच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. मिथुन रास, तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धनखर्च करावे लागू शकते. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. कर्क रास, आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. घरातील लहान लहान गोष्टींवर आज तुमचा खर्च होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावात येऊ शकता. सिंह रास, भूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल. पुढे काय करायचे हे ठरवणे अवघड होऊन बसेल. इतरांची मदत घ्या, आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल. कन्या रास, तुमचा उत्साह वाढवण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तुमच्या चलता हे भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल. ह्या होत्या सहा राशी आणि आता एक छानसं भक्तिगीत. तुम्ही ऐकत राहा रेणुधुनी 90.4 FM KLE कनसू, भक्तिमय सकाळ.

स्वागत आहे तुमचं. वेळ झालेली आहे पुढच्या सहाराशी ऐकण्याची, ज्यामध्ये तुळरास. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वृश्चिक रास, तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. धनुरास, नवीन प्रकल्पात हात घालण्या अगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कोणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. मकर रास, व्यवसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हाला वाटेल की तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहेत. कुंभ रास, एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आणि शेवटची मीन रास, काही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल, परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्रांकडून उधार मागू शकतात. हे होतं 12

0: 26-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Vishweshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.
1: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम: बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेमध्ये आज आपण क्रमांक 24 च्या पुष्पौषधीची म्हणजेच पाईन या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. या लोकांना सतत वाटत असतं अपराध मीच केला. कोणत्याही बाबतीत स्वतःलाच दोषी अपराधी ठरवणाऱ्या लोकांचं हे औषध आहे. या व्यक्ती स्वतःबाबत कधीच समाधानी असत नाही, परंतु याचा अर्थ जीवनात त्या अपयशी असतात असा मुळीच नाही. उलट इतरांच्या तुलनेनं विचार करता त्यांनी जीवनात खूप काही मिळवलेलं असतं, पण मी यापेक्षाही काही चांगलं करायला हवं होतं असा ते स्वतःला दोष देताना आढळतात. स्वतःच्या साध्या चुकांबद्दलही ते स्वतःला नको इतका दोष देत राहतातच, पण इतरांच्याही चुकांना आपणच कारणीभूत आहोत असं वाटून ते स्वतःला अपराधी ठरवतात. त्यांच्या तोंडातील नेहमीचं वाक्य म्हणजे, मी जगातील अत्यंत वाईट व्यक्ती आहे असं मला सारखं वाटतं आणि त्यामुळं मी नेहमी निराश उदास असा दिसतो. घरात काहीही मनाविरुद्ध घडलं, वाईट घडलं की तो माझाच दोष आहे, ते माझ्याच चुकीमुळं घडलं असं मला वाटत राहतं. या व्यक्तींच्या स्वतःच्या कर्तव्याबद्दलच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. कधी कधी सर्वसामान्य माणसाला खरोखरच अशक्य अशा त्या असतात आणि त्यामुळंच अत्यंतिक प्रयत्नांनी सुद्धा त्या पूर्ण होणाऱ्या नसतात, होत नाहीत. आणि मग अपेक्षा भंग झाला की हे लोक स्वतःलाच अपराधी ठरवतात. कधी कधी उच्च ध्येयासाठी अशा व्यक्ती अवाजवी कष्ट करतात, सतत मानसिक तणावाखाली राहतात व मानसिक शारीरिक हानी करून घेतात. आत्मसुधारणा करावीशी वाटते हा एक अत्यंत चांगला गुण आहे, पण अति सर्वत्र वर्जयेत. या आत्मसुधारणेसाठीही अवाजवी प्रयत्न करणं हे चूकच नाही का? जेव्हा अशा व्यक्ती आजारी पडतात तेव्हा आपण आपली कुटुंबाबाबतची, मित्रांबाबतची कर्तव्य, व्यवसायातील जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही अशी टोचणी त्यांना सदैव लागून राहते. या उगीचच वाटणाऱ्या अपराधीपणा भावनेमुळं त्यांच्या जीवनातील आनंदाचे शोषण होत राहतं. सर्व काही मिळवूनही त्यांचं मन रितच राहतं. यशाचा आनंद ते मिळवू शकत नाहीत. जीवनात अपयश, चुका, अडचणी या कधीच टाळता येत नाहीत. प्रत्येकाच्या जीवनाचा तो एक भाग आहे. त्याबद्दल इतरांना काय किंवा स्वतःला काय दोष देत राहणं हे वाईटच. स्वतःच्या चुकांनी निराश होत राहणं हा भविष्य काळातील कृतींमध्ये मोठा अडसर ठरतो. इतरांच्या आणि स्वतःच्या बाबतीत क्षमाशील असणं अत्यावश्यक आहे. स्वतःच्या चुकांवरून योग्य तो धडा घेऊन पुढे जात राहणं यातच जीवनाची इतिकर्तव्यता आहे. या चुकांबाबत स्वतःला दोष देत राहून, निराश उदास राहून, स्वतःचा छळ करीत राहणं हे पाप आहे. यासाठी परमेश्वरानं मनुष्याचा जन्म दिलेला नाही तर आनंदी राहून जीवनाचा उपभोग घेण्यासाठीच तो आहे. हे या लोकांना समजण्यासाठी पाईन या औषधाची आवश्यकता असते. या औषधामुळे या व्यक्ती इतरांच्या बाबतीतील स्वतःची कर्तव्य पार पाडतील, स्वतःचं ध्येय गाठण्याचा जरूर प्रयत्न करतील, पण शक्यता आणि अशक्यताही ओळखून मानवी प्रयत्नांची सीमा लक्षात घेऊन आणि जे मिळालं करता आलं त्यात समाधान मानतील, क्षमाशील राहतील. स्वतःच्या चुका उगाळत बसून स्वतःला दोष देऊन फायद्यापेक्षा तोटाच अधिक आहे हे त्यांना समजून येईल. आता अशा प्रकारच्या काही रुग्णांची उदाहरणं पाहू. मधुकर, वय 35 वर्ष, एका प्रायव्हेट कंपनीत तो नोकरी करीत होता. घरी म्हातारे आई वडील, पत्नी, मुलं, 2 मुलं असा परिवार होता. खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं. अचानक कंपनीत संप सुरू झाला आणि मधुकरचा पगार बंद झाला. होती नव्हती ती पुंजी 2 महिन्यात संपली आणि आता काय करायचं या काळजीनं मधुकर आजारी पडला. इतर छोटे मोठे धंदे करावेत असाही प्रयत्न त्यानं केला, पण त्यात फारसं यश आलंच नाही. मधुकरला पेप्टिक अल्सरचा त्रास सुरू झाला. पोटदुखी, उलट्या यांनी तो हैराण झाला. तो सांगत होता, पहा ना डॉक्टर, कुटुंबाचं पालन पोषणही मी करू शकत नाही, त्यांना पोटभर अन्न देऊ शकत नाही 2 वेळचं. माझी मलाच लाज वाटते. खरोखरच मी जगायला नालायक आहे. काही दुसरी नोकरी उद्योग करता येतो का पाहिलं, पण प्रत्येक ठिकाणी अपयशच आलं. अगदी निराश झालोय मी. कंपनी पुन्हा सुरू झाली तरी मला नोकरी मिळेल अशी आशा वाटत नाही. मधुकरला कोणत्या औषधाची गरज आहे हे तुमच्या लगेच लक्षात आलंच असेल. स्वतःला दोष देत राहण्याच्या त्याच्या स्वभावावरून पाईन आणि निराशावादी दृष्टिकोन यावरून गॉर्स हे औषध दिलं. काही दिवसांनी उलट्या पोटदुखी बंद झाली, पण थकवा होताच त्यानं घरातच एक किराणा मालाचं छोटं दुकान सुरू करायचं ठरवलं होतं. पण मागील अपयशामुळे धाडस होत नव्हतं, आत्मविश्वास वाटत नव्हता, यासाठी लार्ज हे औषध दिलं. दुकान सुरू तर झालं, पण मधून मधून पोट दुखायचंच, खूप थकवाही जाणवत होता. यासाठी पाईन हे मूळ औषध व ऑलिव्ह हे औषध दिलं. काही दिवसांनी ऑलिव्ह हे औषध बंद करून फक्त पाईन हे औषध देत राहिल्यावर पोटदुखीची तक्रार कायमची बंद झाली. मंगलाबाईंचे पती गेली 8 वर्ष पक्षाघातानं अंथरुणाला खिळून होते. मंगलाबाईंनी त्यांची खूप सेवा केली तरी मृत्यूनं त्यांना गाठलंच. पती निधनाचा मंगलाबाईंना जबरदस्त धक्का बसला आणि त्या आजारी पडल्या, आणि त्या स्वतःच आजारी पडल्या. मी त्यांना पाहायला गेले तेव्हा त्या सांगू लागल्या, डॉक्टर, माझ्या हातून त्यांची शुश्रूषा नीट घडली नसेल म्हणून ते इतक्या लवकर गेले. मीच कमनशिबी. डॉक्टरांना यायला थोडा उशीर झाला, त्यांना मी हॉस्पिटलमध्येच ऍडमिट करायला हवं होतं, माझंच चुकलं. आता माझं मन मला खात राहतं. मंगलाबाईंना स्वतःला दोष देण्याच्या त्यांच्या स्वभावावरून पाईन व पती निधनाचा जो जबरदस्त धक्का त्यांना बसला त्याचे परिणाम दूर करण्यासाठी स्टार ऑफ बेथलेम ही औषधं दिली आणि महिन्याभरातच मंगलाबाई खडखडीत बऱ्या झाल्या. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू आणि युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये निकिता बसवंत पाटील हिला भेटणार आहोत. आणि जी मूळची आंबेवाडीची आहे, सायकलिंग कोच आहे ती, आणि बेळगावमध्ये पहिली लेडी सायकलिंग कोच म्हणून आपण तिला ओळखतो. एमकॉम झालेलं आहे तिचं संगोळी रायना कॉलेज इथं. आणि तिच्या हॉबीज बद्दल किंवा सायकलिंग कोच कडे ती कशी वळली याबद्दल आपण तिच्या सोबत बोलून जाणून घेणार आहोत. निकिता, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सायकलिंग कोच म्हणून इंट्रोडक्शन करून दिलं, पण तिकडे जाण्याआधी तुझं म्हणजे एज्युकेशन कुठं कुठं झालं, काय काय शिकलीस, आणि त्या संदर्भातल्या थोड्याशा गप्पा मारून आपण पुढे जाऊया.
1: जरूर मॅडम. सुरुवातीला म्हणजे मी माझं गावामध्ये शिक्षण झालं, आंबेवाडी गावामध्ये. मी थ्रोबॉल प्लेअर होते.
0: बर.
1: 10वी पर्यंत थ्रोबॉल खेळले, पण ग्रुप इव्हेंट असल्यामुळं जास्त काही पुढे करू शकले नाही.
0: अच्छा.
1: मग मला असं वाटू लागलं की आपल्याकडे एक इंडिव्हिज्युअल इव्हेंट असेल तर आपण त्याच्यामध्ये मेहनत करून पुढे जाऊ शकतो.
0: बर.
1: मग सुरुवातीपासून म्हटलं तर सायकल घेऊन मी म्हणजे लहानपणापासूनच आवड असायची, गावामध्ये सायकल घेऊनच फिरायची. कॉलेजची पण 5-6 वर्ष मी सायकलवरूनच काढली. मग PUC फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर की सरांना विचारलं की असं कॉम्पिटिशन्स असतात काय सायकलिंग मध्ये, मग त्यांनी म्हटले की मला मार्गदर्शन दाखवले की असे कित्तूर उत्सव असतात, दसरा उत्सव असतात, परत आपले कॉलेजचे इव्हेंट असतात. मग मी ते इव्हेंट्स वगैरे पार्टिसिपेशन करायला लागले. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की सायकलची प्राईसची किंमत म्हणजे प्राईस किती असते काय असते. आवड म्हणून हॉबी म्हणून मी उतरले, पण नंतर थोडा मला प्रॉब्लेम व्हायला लागला की कॉम्पिटिशन जसं लेवल वाढत गेलं तेव्हा मुलांच्याकडं चांगल्या सायकल असायच्या, जसे की कार्बन सायकल, अलॉय सायकल, आणि माझी असायची जी नॉर्मल इंडियन सायकल असायची आयरन सायकल, आणि माझ्याकडे किट पण नव्हतं. मग अशा रीतीनं मी एक हॉबी म्हणून चालू केली. आणि जसं आपण काही गोष्ट म्हणजे एक आवड म्हणून चालू करतो किंवा काहीतरी करायच्या उद्देशानं करतो तसं आपणाला कुठून ना कुठून मदत मिळतच जाते. तसे मला आमचे कोच MP मरनूर सर भेटले, त्यांनी मला सायकल दिली आणि मी माझी सुरुवात चालू ठेवली. आणि चालू ठेवताना असं झालं की ट्रेनिंग बद्दल काही माहीत नव्हतं.
0: बर.
1: कधी कधी ओव्हरलोड व्हायचं ट्रेनिंग मध्ये आणि इंजुरीज व्हायच्या. आणि तसंच 7-8 वर्ष मी ठेवलं कंटिन्यू. आणि मी स्कूल गेम्स मध्ये नॅशनल लेवलला जाऊन आले आणि एंट्री युनिव्हर्सिटी पण कॉम्पिटिशन्स खेळले मी. आणि त्यानंतर म्हटलं की आता एक लास्ट एक कॉम्पिटिशन करायचं आपण आणि सोडून द्यायचं. आणि शेवटचं कॉम्पिटिशन होतं आणि मला इंजुरी झाली.
0: बर.
1: इंजुरी झाली, मी 6 महिने बेड रेस्ट होते.
0: बापरे.
1: माझं कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला. आता काय करायचं, आणि त्यावेळेला कोविड होतं, ट्रीटमेंट पण झाली नाही. मग ठरवलं, थोडं थोडं रिकवर झालंय. आणि नंतर ठरवलं की असं माझ्यासारखी मुलं असतील की त्यांना योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही आणि ती खूप काही करू शकली असती, पण ह्या कारणामुळं ते काही करू शकत नाहीत. मग मी ठरवलं की NIS करायचं सायकलिंग मधून. जे 1 वर्षाचा कोर्स असतो पंजाबला, तो कोर्स करून पूर्ण सायकलिंग मधली माहिती जमा करायची आणि इथल्या लोकल पोरांना आपण ती माहिती द्यायची. जे आपण करू शकलो नाही ते त्या पोरांना ती माहिती देऊन वर आणायचं.
0: अच्छा.
1: असं मी ठरवलं.
0: मग हा जो कोर्स तू केलास, जो पंजाबला जाऊन केलास म्हणतेस तू, मग तो इकडं कुठं नव्हता का?
1: नाही, ते कसं आहे, एशिया खंडातील टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ स्पोर्ट्स म्हणून. पंजाबला आहे, कोलकाता आहे, बेंगलोरला, असं ठिकाणी आहेत इंडियामध्ये. म्हणजे आपलं जे इव्हेंट आहे ते पंजाबलाच आहे सायकलिंग.
0: ओके. मग तिथं ज्यावेळी तू स्वतः शिकायला गेलीस, मग तुला कोणकोणत्या गोष्टी अशा नवीन शिकायला मिळाल्या ज्या इथं तुला म्हणजे तू संपर्कातच नव्हतीस त्याच्यात आणि अगदीच नवीन होत्या त्या सगळ्या?
1: हो बरोबर. ऍक्च्युली माझा काहीच संपर्क नव्हता सायकलिंग, फक्त सायकल चालवायचं एवढंच माहीत होतं मला. सुरुवातीला मला थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागले. त्या त्या वेळेला माझं सायकल नव्हती, मी अशीच गेले होते. एक सायकल होती माझ्याकडं जी इंडियन सायकल होती, आयरन सायकल, जी ट्रॅक इव्हेंटला वापरतात, त्याला ब्रेक नसतात, फिक्स व्हीलची असते ती. आणि ती सुद्धा माझ्याकडं सायकल नव्हती. मग इथं एक बाळू मेसरी म्हणून होते यमुनापूरला जे सायकल रिपेरी करतात, त्यांनी मला ती सायकल दिली, इंडियन सायकल. मी घेऊन गेले आणि त्यानंतर तिथं म्हटलं की रोड सायकल पण पाहिजेत. मग प्रदीप जुळेकर सर म्हणून आहेत, त्यांनी मला स्पॉन्सर केले. अशा पद्धतीनं मी एक एक इक्विपमेंट तिथं जमा केलं आणि ते क्लिट शूज असतात सायकलिंगचे, ते पण मी कधी वापरलं नव्हतं. तिथं जाऊन ते घेऊन केले. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम असा आला की ते कधी आम्हाला वापरून माहीत नव्हतं, ती ट्रॅक सायकल ट्रॅक मध्ये चालून माहीत नव्हती. सर जेव्हा शिकवत होते आम्ही दोन तीन वेळा पडलो सुद्धा, इंजुरी पण झाली, तरी तसं करत करत नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. जी गोष्ट कधी येत नव्हती ती ऍट द एंड ऑफ द म्हणजे कोर्स मध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ते शिकून तिथून बाहेर पडलो. आणि म्हणजे मला मार्गदर्शन पण खूप चांगलं भेटलं, जसं आपले केली कडून आणि उमेश सरांचं पण आता मला प्रोत्साहन लाभत आहे. असंच म्हणजे मार्गदर्शन आणि सपोर्टमुळेच मी ते कोर्स करू शकले. आणि मला खूप चांगलं एक सांगायला इच्छा होते की मला सरनी सायकल दिले होते रोड सायकल, आणि सरांनी म्हटलं सर माझं कोर्स झाल्यानंतर मी तुम्हाला वापस देते, पण सर म्हटले की मला देऊ नकोस, जे तुझ्यासारखी जी मुलं आहेत तू त्यांना दे आणि त्या पोरांना तू तयार कर. मग उमेश सरांनी मला एक इस्माईल बेग म्हणून आहे तो मुखबधीर आहे मुलगा, त्याच्याशी इंट्रोड्यूस करून दिले. मग तो सायकलिंग मध्ये खूप इंटरेस्टेड आहे म्हणून सांगितले. मग मी काय केलं, माझी सायकल त्याला दिलं, माझं सायकलिंग इक्विपमेंट होतं त्याला दिलं, आता तो माझ्याकडे ट्रेनिंग घेत आहे. आणि व्यवस्थित सगळं झालं तर मग तोही इंडियामध्ये असा पहिलाच मुलगा होईल जो इंटरनॅशनल लेवलला खेळेल.
0: अरे वा,
1: डम अँड डीफ कॅटेगरी मध्ये.
0: म्हणजे निकिता, तुझं सुरुवातीचं शिक्षण हे तुझ्या गावामध्ये झालं आणि जिथं तू शाळेमध्ये असताना थोड्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केलीस, जसं थ्रो बॉल एक होतं, आणि तिथून मग तुला या स्पोर्ट्सची आवड निर्माण झाली आणि मग पुढे पुढे इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासाठी तू सायकलिंग मध्ये उतरलीस. सायकल चालवणं हे तुला आधीपासूनच आवडत होतं असं तू म्हटलीस, म्हणजे पूर्ण प्रवास तुझा सायकलवरतीच होत राहतो, गावामध्ये तू सायकल घेऊन फिरत होतीस. मग मुली सायकल चालवताना पाहणं ही खूप कमी दिसत, म्हणजे तेवढं जास्त मुली चालवत नाहीत सायकल.
1: हो बरोबर.
0: मग लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता?
1: लोक तरी म्हणायचे की पहिला काय म्हणत नव्हते, लहान होते, जसं मी कॉलेजला सायकल घेऊन जात होते तेव्हा लोक म्हणायचे कशाला पाहिजे, आता तू मोठी झालीस, सायकल चालवायचं नाही, बसनं आपण जायचं नाहीतर ऍक्टिवा वगैरे काय पण आपलं व्हेकल घेऊन जायचं बरं वाटत नाही असं म्हणायचे. कधी कधी मनात विचार यायचा, म्हटलं राहू दे, आपली आवड आहे, आपलं फिटनेस होतंय, लोकांचा कशाला विचार करायचं. पण त्याच सायकलमुळे आज माझं मला वाटतंय की काहीतरी नाव आहे माझं.
0: बरोबर ना, म्हणजे सायकलमुळेच तुझी एक ओळख निर्माण झाली.
1: हो
0: बरोबर. मग हे जे सायकलिंग कोच म्हणून आता आपण तुला इंट्रोड्यूस करून देतोय, तर हे कोच बनण्यासाठी काय प्रोसिजर असतं किंवा तुला स्वतःला कोणते एक्झाम वगैरे पास करावे लागतात का?
1: हो, जसं की पहिला एंट्रन्स एक्झाम असतं आपलं. एंट्रन्स एक्झाम नंतर इंटरव्ह्यू असतं, आणि जे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळेला जे आपलं स्पोर्ट्स अचीवमेंट एज्युकेशनचं जे सर्टिफिकेट्स असतं त्यालाही मार्क्स असतात.
0: ओके.
1: जसं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला काही मार्क्स असतात. आपलं स्पोर्ट्समध्ये चांगला अचीवमेंट असेल त्यालाही काही बोनस मार्क्स असतात. आणि ह्या इंटरव्ह्यू आणि परत आपलं एक्झाम हे सगळं मार्क्स कलेक्ट करून त्यांनी मेरिट लिस्ट लावतात.
0: okay.
1: आणि आम्हाला एक वर्षासाठी तिकडे बोलून घेतात पंजाबला ट्रेनिंगसाठी. आणि ते कसं आहे, ते एक डिप्लोमा कोर्स आहे सायकलिंग म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे टेक्निक्स, आमच्या इव्हेंटमधले टेक्निक्स टॅक्टिक्स जे काही आहे ते सगळं त्याने आम्हाला शिकवतात. किती इव्हेंट आहेत आपलं, खूप सायकलिंगमध्येही खूप इव्हेंट्स आहेत, ट्रॅक इव्हेंट्स आहेत वेगळे, परत रोडचे इव्हेंट वेगळे आहेत, परत आपण बीएमएक्स असं वेगवेगळे इव्हेंट आहेत, त्याविषयी त्यांनी स्पेसिफिक माहिती देतात. आणि त्या कुठल्या मुलाला कुठल्या इव्हेंटमध्ये घालायचं, त्यांचं कसं आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशन करून त्यांना तो गेम खेळवायचा ह्याविषयी माहिती देतात. परत तिथंही एक्झाम्स असतात, दोन सेमिस्टर असतात. मग त्या फर्स्ट सेमिस्टरमध्येही प्रॅक्टिकल असतं आपण, म्हणजे आता आपणाला एका मुलाला घडवायचं आहे तर ते आम्ही स्वतः अनुभवायला पाहिजे, त्यासाठी सेम त्या पद्धतीनं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग देतात, हार्ड ट्रेनिंग देतात. सकाळी आमचं ट्रेनिंग असतं, पूर्ण दिवस थेरी क्लास असतात, इव्हिनिंगला आमचं प्रॅक्टिस असतं. असं वीकमध्ये संडे एवढं सुट्टी असते, वीकमध्ये पूर्ण आम्ही बिझी असतो. आणि फर्स्ट सेमिस्टरला आमचं एक्झाम असतं, प्रॅक्टिकल आणि थेरी, या पद्धतीनं आमचं एक.
0: अच्छा, म्हणजे जे पंजाबला ट्रेनिंग साठी जाता तुम्ही ते तिकडं असं शेड्यूल असतं?
1: हो हो.
0: बरं, मग ते सगळं झाल्यानंतर मग एक्झाम घेतात की?
1: हो हो, एक्झाम घेतात. एक्झाम वरतीच आमचं हे असतं, म्हणजे
0: कोच म्हणून पदवी मिळणं किंवा ते पुढे जाणं.
1: हो, एक्झाम मध्ये आम्ही पास झालो तरच त्यांनी आम्हाला कोच म्हणून पदवी देतात.
0: अच्छा. मग निकिता, आता म्हणजे खूप लवकर तू कोच म्हणून बाहेर पडलीस असं म्हणायला हरकत नाही, कारण तुझं एम कॉम पर्यंत शिक्षण झालं आणि हे शिक्षण करत करत तू सायकलिंग पण करत होतीस, किंवा तेही त्याचं ट्रेनिंगही तुझं चालू होतं.
1: हो.
0: आणि आता तू कोच म्हणून मुलांना ट्रेन करतेस, तर स्वतः शिकत असताना असे काही वेगळे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले का की जिथं तुला म्हणजे वाटलं की हे काय आहे, म्हणजे आपल्या हातून होणार नाही, किंवा खूप असं चॅलेंजिंग काहीतरी, किंवा स्पर्धेला कुठेतरी गेल्यानंतर तिथं काहीतरी असं म्हणजे आपल्याला जमणार नाही अशा काही घटना?
1: हा, कधी कधी वाटायचं, कधी स्पर्धेला गेलं तरी त्यांना बघून भीती वाटायची. पहिला तर प्रत्येक ऍथलीटचा एकच वीक पॉइंट असतो की त्यांचं इक्विपमेंट बघून भीती वाटते. की ते पहिलं म्हणजे वाटायचं कधी कधी. पण कसं आहे, एकदा ग्राउंड वरती उतरलं ना, त्यांच्याशी जेव्हा आम्ही कॉम्पिट करायला लागतो तेव्हा भीती ते आपणच कमी होते. कारण कधी कधी आपण पण म्हणजे आम्ही स्ट्रॉंग असतो हे आम्हाला माहीतच नसतं. आम्ही त्यांना बघून आपण कॉन्फिडन्स लो करून घेतो. कधी कधी होतं, मग नंतर जसं लेवल वाढत राहतात तेव्हा नॅचरल आहे की त्यांची ट्रेनिंग वगैरे चांगली असतं, आपण कुठेतरी कमी पडतो. मग त्या लेवलला जाऊन आम्हाला काही अनुभव म्हणजे अनुभव भेटतो की आपण इथं चुकलो आणि इथं काम करायला लागतं. माझ्या पद्धतीत पण असंच झालं, जसं मी शिकत गेले तसं माझं वाटतं की ट्रेनिंग कॉम्पिटिशन करायचं वय संपून गेलं असं मला कुठेतरी वाटतंय.
0: अच्छा, तू सुरुवातीला एक उल्लेख केलास की सायकल मध्येही खूप सारे प्रकार आहेत, आणि जेव्हा आपण कॉम्पिटिशनला उतरतो त्यावेळी त्या टाईपच्या सायकल आपण युज केल्या पाहिजे. तर असे म्हणजे नॉर्मल लोकांना माहिती होण्यासारखे असे किती प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये काय असा फरक असतो?
1: म्हणजे आता मी माझी सायकल होती ती नॉर्मल जी इंडियन सायकल होती, आयरनची होती, त्याचं वजन जास्त असतं. आणि जी कॉम्पिटिशनला वापरतात ती अलॉय किंवा कार्बन सायकल, कार्बन फ्रेमची सायकल, त्याचं वजन किती 6.8 किलो असतं. आणि ते टेक्निकली पण तसे बनवले असतात, म्हणजे थोडं जरी आपण चालवलं ते आपला रिव्होल्युशन घेतं, म्हणजे स्पीड जाते सायकल. ते म्हणजे ते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस वाटतात मला. त्याच्यामुळं एक चांगली सायकल राहिली रेसची तर बरं आहे कॉम्पिट करायला. किंवा आता कसं कॉम्पिटिशन लेवल भरपूर वाढले, पोरं ट्रेनिंग पण खूप छान करतायत, डाईट पण घेतात, न्यूट्रिशन सगळं घेतात आणि त्यांच्याकडे इक्विपमेंट पण आहे. पण आता असं म्हणून चालत नाही की नाही आम्ही करू शकतो, म्हणजे टेक्निकली बघितलं तर ते योग्य नाही असं वाटतं मला, कारण ते सगळं मॅटर करतं ऍथलीटला.
0: मग म्हणजे आपण काय सांगू की एखाद्या स्पर्धेला आपण जेव्हा उतरणार असतो, रेसमध्ये उतरणार असतो, त्यावेळी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा लक्षात ठेवावे लागतात. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती म्हणजे जे तुम्हाला जज करणारे लोक असतात ते तुम्हाला पकडू शकतात?
1: जसं की इव्हेंटवरती डिपेंड असतं, जसं आपण ग्रुप इव्हेंट खेळतो त्यावेळेला बाजूचा ऍथलीटचं काय रिएक्शन असतं, म्हणजे तो कुठल्या टाइमला तो स्प्रिंट घेतो किंवा आपण आपलं विंड डायरेक्शन, वारा कुठल्या दिशेने येतो, ते टेक्निक्स आपण युज करून माइंडमध्ये ठेवलं पाहिजे ट्रेनिंगच्या दरम्यानच. जसं की आपण आता फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग करत आहे त्यावेळेला आपलं रोड कसा आहे, कुठं स्पीड ब्रेकर वगैरे आहेत, कुठं ऑब्स्टेकल काय आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तसंच आपण ते कॉम्पिटिशनला सुद्धा, कॉम्पिटिशनच्या अगोदर आपण रोड पूर्ण चेक केला पाहिजे. किंवा आता एक ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी आहे इव्हेंट आपलं, तर एक वन वीक तिथं जायचं आणि त्या रोडलाच प्रॅक्टिस करायची. मग कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं आपला म्हणजे खड्डा वगैरे कुठं आहे, मग आपण कॉम्पिटिशनच्या वेळेला त्या गोष्टीला आपण टॅकल करू शकतो.
0: अच्छा.
1: किंवा काही खूप असे टेक्निक्स आहेत ते सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. जसं आता कॉर्नरिंग वगैरे असतं किंवा टर्निंग असतं, टर्निंग पॉइंट, त्यावेळेला आपण कुठलं टेक्निक युज करून आपण टर्निंग वगैरे घेऊ शकतो. अशा सिम्पल काही गोष्टी असतात त्या माइंडमध्ये ठेवावं लागतं, कारण कॉम्पिटिशनचं पण थोडं प्रेशर असतं आणि ते त्या गोष्टीमुळे पण आपण कॉम्पिटिशन म्हणजे विन करू शकतो.
0: अच्छा, मग मला सांग की म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यानंतर आपले मार्क्स कुठं कुठं जाऊ शकतात?
1: मार्क्स म्हणजे मेन ह्याच्यामध्ये असं आहे की टर्निंग पॉइंटला ते सायकलिंग मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तिथून स्लो होतात, टर्न आहे, मग तिथून सगळेजण काय करतात की थोडं स्लो करतात आणि बंच असतं आणि ते म्हणजे थोडं रिस्क असतं तिथं. मग त्या बंचला टॅकल करून आपण साईडून कसं टर्निंग घेऊन त्यांना पुढं हे करतो ते इम्पॉर्टंट असतं, कारण टर्निंगला सगळे स्लो होतात पण आपण टर्न घेऊन स्प्रिंट ओढून त्यांना ब्रेकवे करू शकतो त्या ग्रुपला, ते एक बेनिफिट असतं.
0: नाही पण म्हणजे तिथं काय बघून तुमचे मार्क्स कट होतात? समज की आता एकमेकाला टच झालं समज किंवा असं काही असतं का? नियम काही
1: नियम असतात. आपण म्हणजे कुणाला पण आपण असं शोल्डरनं असं पुश करू शकत नाही किंवा असं एकाच पाठीमाग बसून आपण सायकलिंग राईड करू शकत नाही जास्त उशीर, कारण ते एक ऍडव्हान्टेज घेतात रायडर. आता वारा येतोय, आता जर एका सायकलच्या पाठीमाग मी सायकल घेऊन जर चालवत राहिले तर मला वारा लागत नाही आणि मला ते एक ऍडव्हान्टेज मिळते, माझी एनर्जी जास्त वेस्ट होत नाही. मग असे काही रूल्स आहेत की ते म्हणजे आपण जास्त हे करू शकत नाही.
0: अच्छा अच्छा अच्छा, तेच मला विचारायचं होतं की असे काय कोणकोणते नियम आहेत जिथे आपले मार्क्स जातात आणि जे आपण पाळले नाही तर आपले मार्क्स कट होऊ शकतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते आपल्याला पाळलेच पाहिजेत नक्कीच. मग निकिता, आता तू ऍज अ कोच म्हणून किती मुलांना ट्रेनिंग देतेस?
1: आता हॉस्टेलला आमच्याकडे 18 पोरं आहेत आणि बाहेरून मी शक्यतो ट्राय करत आहे की सध्या फिटनेस साठी बोलवते. म्हणजे माझं जे टाइम आहे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास ड्युटी आहे, त्या व्यतिरिक्त मी म्हणजे आता छोटी छोटी गावं आहेत आपल्याकडं बेकिंग करे उचगाव वगैरे त्या ठिकाणी मी जाऊन मुलांना वगैरे अवेअरनेस म्हणजे असं आपलं हॉस्टेल आहे तुम्ही या सिलेक्शन वगैरे द्या म्हणून मी त्यांना सांगितलं. मग फ्री टाइम मध्ये मी कधी कधी तिथं जाऊन त्यांना शिकवते आणि बाहेरचे 5-6 मुली आहेत मुलं मुली त्यांना मी फिटनेस ट्रेनिंग सध्या चालू केले आणि त्यांना जर काही समजत नसेल तर मी त्यांना एक वीकली मंथली शेड्यूल बनवून देते किंवा त्यांचे एक्झाम्स वगैरे असते ते इथं येऊन ट्रेनिंग करू शकत नाहीत, मग त्यांना मी शेड्यूल देते त्या पद्धतीनं ते आपल्या सोयीनुसार ट्रेनिंग करतात.
0: मग हे आपली जी इंडियन सायकल असते रेग्युलर आपण जे घरी वापरतो, काही लोक हौसेपोटी घेतात सायकल, तर या सायकलवरती आपलं ट्रेनिंग व्यवस्थित होऊ शकतं?
1: हा, होऊ शकतं.
0: अच्छा, पण जेव्हा रेस मध्ये उतरायचं असतं त्यावेळी जरा अशी
1: चांगली
0: सायकल पाहिजे.
1: बरोबर.
0: मग आता जसं 18 मुलं तुझ्याकडे आता सध्या शिकतायत जी हॉस्टेलमध्ये राहून शिकत आहेत, बाहेरही तुझं ट्रेनिंग चालू आहे, मग त्या मुलांसाठी फ्युचर काय असणार आहे?
1: जसं की त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिले तर त्यांना रेल्वेज मध्ये, एअरफोर्स, आर्मी मध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये वगैरे जॉब अपॉर्च्युनिटी भेटू शकतं. आणि म्हणजे त्यांना खूप म्हणजे काही पोरं असतात की जे फिटनेस साठी येतात त्यांचं म्हणजे त्यांना एक डिसिप्लिन लागतं हॉस्टेलमध्ये, सकाळी लवकर उठायचं, परत ट्रेनिंग करायचं, त्यांना एक डाएट न्यूट्रिशन बद्दल माहिती भेटते आणि आपलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ह्या गोष्टी त्यांनी शिकू शकतात तिथं.
0: मग निकिता, मला सांग याच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत?
1: माझ्या हॉबीज जसं की सायकलिंगच आहे आणि रिडिंग वगैरे, स्टोरी रिडिंग रायटिंग मला आवडतं आणि सॉंग्स वगैरे ऐकायला.
0: छान. मग तुझ्या घरी कोण कोण असतं?
1: आई आणि बाबा तेवढेच आणि मी आणि भाऊ बहीण आहेत. ते जॉबला, भाऊ बाहेर असतोय जॉबला, बहिणीचं लग्न झालंय.
0: आई बाबा काय करतात?
1: आई बाबा आमचं चायनीज फास्ट फूड आहे.
0: बरं.
1: हा, ते चालवतात.
0: मग निकिता, आता तू स्वतः आता सायकलिंग कोच म्हणून काम करतेयस, मग शिक्षणही तुझं ऑलमोस्ट पूर्ण झालं, मग पुढं आणि काही फ्युचर मध्ये काय करायची इच्छा आता काय ठरवलंयस?
1: म्हणजे सायकलिंग मध्येच मला जास्त आणखी नॉलेज गेन करायचं आहे. जसं आपल्या याच्यामध्ये UCI Level 1 Level 2 चे एक्झाम्स असतात ते मला अटेंड करायचे आहेत. परत म्हणजे एक असं वाटतं की बेळगावमध्ये जास्तीत जास्त आपण सायकलिंग डेव्हलप करायचं, म्हणजे आता यंग जनरेशनसाठी की जे स्कूलला म्हणजे सायकलिंगमुळं की आपलं ध्वनी प्रदूषण आपलं व्हेकल म्हणजे ॲक्सिडेंट्स आजकाल खूप होत आहेत. जर आपण सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर केला तर ह्या काही गोष्टी कमी होतील आणि मुलांचं फिटनेस पण राहील. सो त्याच्यासाठी मला एक इव्हेंटसाठी पण काम करायचं आहे आणि बाहेरून एक समाजासाठी पण काम करायचं आहे.
0: खूप छान विचार आहेत निकिता, आणि तुझ्या या कामासाठी किंवा तुझ्या या थॉट्ससाठी हे तुझं काम व्यवस्थित चालू राहावं यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीमकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि खूप सुंदर काम आहे आणि ते असंच तुझं चालू राहू देत यासाठी सुद्धा. आणि तू आज इकडे आलीस आणि एवढ्या छान छान गप्पा आमच्यासोबत मारलीस त्याबद्दल थँक्यू सो मच.
1: धन्यवाद मॅडम, मला पण तुम्ही बोलवल्याबद्दल मी खूप आभार आहे.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो, त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात, काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या। त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसू आणि युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण युवा शक्ती या कार्यक्रमामध्ये निकिता बसवंत पाटील हिला भेटणार आहोत. आणि जी मूळची आंबेवाडीची आहे, सायकलिंग कोच आहे ती, आणि बेळगावमध्ये पहिली लेडी सायकलिंग कोच म्हणून आपण तिला ओळखतो. एमकॉम झालेलं आहे तिचं संगोळी रायना कॉलेज इथं. आणि तिच्या हॉबीज बद्दल किंवा सायकलिंग कोच कडे ती कशी वळली याबद्दल आपण तिच्या सोबत बोलून जाणून घेणार आहोत. निकिता, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू मॅडम.
0: तर सायकलिंग कोच म्हणून इंट्रोडक्शन करून दिलं, पण तिकडे जाण्याआधी तुझं म्हणजे एज्युकेशन कुठं कुठं झालं, काय काय शिकलीस, आणि त्या संदर्भातल्या थोड्याशा गप्पा मारून आपण पुढे जाऊया.
1: जरूर मॅडम. सुरुवातीला म्हणजे मी माझं गावामध्ये शिक्षण झालं, आंबेवाडी गावामध्ये. मी थ्रोबॉल प्लेअर होते.
0: बर.
1: 10वीपर्यंत थ्रोबॉल खेळले, पण ग्रुप इव्हेंट असल्यामुळं जास्त काही पुढे करू शकले नाही.
0: अच्छा.
1: मग मला असं वाटू लागलं की आपल्याकडे एक इंडिव्हिज्युअल इव्हेंट असेल तर आपण त्याच्यामध्ये मेहनत करून पुढे जाऊ शकतो.
0: बर.
1: मग सुरुवातीपासून म्हटलं तर सायकल घेऊन मी म्हणजे लहानपणापासूनच आवड असायची, गावामध्ये सायकल घेऊनच फिरायची. कॉलेजची पण 5-6 वर्ष मी सायकलवरूनच काढली.
0: बर.
1: मग PUC फर्स्ट इयर मध्ये आल्यानंतर की सरांना विचारलं की असं कॉम्पिटिशन्स असतात काय सायकलिंग मध्ये, मग त्यांनी म्हटले की मला मार्गदर्शन दाखवले की असे कित्तूर उत्सव असतात, दसरा उत्सव असतात, परत आपले कॉलेजचे इव्हेंट असतात. मग मी ते इव्हेंट्स वगैरे पार्टिसिपेशन करायला लागले. सुरुवातीला मला माहीत नव्हतं की सायकलची प्राईसची किंमत म्हणजे प्राईस किती असते काय असते. आवड म्हणून हॉबी म्हणून मी उतरले, पण नंतर थोडा मला प्रॉब्लेम व्हायला लागला की कॉम्पिटिशन जसं लेवल वाढत गेलं तेव्हा मुलांच्याकडे चांगल्या सायकल असायच्या, जसे की कार्बन सायकल, अलॉय सायकल, आणि माझी असायची जी नॉर्मल इंडियन सायकल असायची आयरन सायकल, आणि माझ्याकडे किट पण नव्हतं. मग अशा रीतीनं मी एक हॉबी म्हणून चालू केली. आणि जसं आपण काही गोष्ट म्हणजे एक आवड म्हणून चालू करतो किंवा काहीतरी करायच्या उद्देशानं करतो, तसं आपणाला कुठून ना कुठून मदत मिळतच जाते. तसे मला आमचे कोच MP मरनूर सर भेटले, त्यांनी मला सायकल दिली आणि मी माझी सुरुवात चालू ठेवली. आणि चालू ठेवताना असं झालं की ट्रेनिंग बद्दल काही माहीत नव्हतं. कधी कधी ओव्हरलोड व्हायचं ट्रेनिंग मध्ये आणि इंजुरीज व्हायच्या. आणि तसंच 7-8 वर्ष मी ठेवलं कंटिन्यू, आणि मी स्कूल गेम्स मध्ये नॅशनल लेवलला जाऊन आले आणि एंट्री युनिव्हर्सिटी पण कॉम्पिटिशन खेळले मी. आणि त्यानंतर म्हटलं की आता एक लास्ट एक कॉम्पिटिशन करायचं आपण आणि सोडून द्यायचं. आणि शेवटचं कॉम्पिटिशन होतं आणि मला इंजुरी झाली. इंजुरी झाली, मी 6 महिने बेड रेस्ट होते. माझं कॉन्फिडन्स पूर्ण लो झाला. आता काय करायचं, आणि त्यावेळेला कोविड होतं, ट्रीटमेंट पण झाली नाही. मग ठरवलं, थोडं थोडं रिकवर झालंय, आणि नंतर ठरवलं की असं माझ्यासारखी मुलं असतील की त्यांना योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन भेटलं नाही आणि ती खूप काही करू शकली असती, पण ह्या कारणामुळं ते काही करू शकत नाहीत. मग मी ठरवलं की NIS करायचं सायकलिंग मधून, जे 1 वर्षाचा कोर्स असतो पंजाबला, तो कोर्स करून पूर्ण सायकलिंग मधली माहिती जमा करायची आणि इथल्या लोकल पोरांना आपण ती माहिती द्यायची, जे आपण करू शकलो नाही ते त्या पोरांना ती माहिती देऊन वर आणायचं.
0: अच्छा.
1: असं मी ठरवलं.
0: मग हा जो कोर्स तू केलास, जो पंजाबला जाऊन केलास म्हणतेस तू, मग तो इकडं कुठं नव्हता का?
1: नाही, ते कसं आहे, एशिया खंडातील टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ स्पोर्ट्स म्हणून. पंजाबला आहे, कोलकाता आहे, बेंगलोरला, असं ठिकाणी आहेत इंडियामध्ये, पण जे आपलं जे इव्हेंट आहे ते पंजाबलाच आहे सायकलिंग.
0: ओके. मग तिथं ज्यावेळी तू स्वतः शिकायला गेलीस, मग तुला कोणकोणत्या गोष्टी अशा नवीन शिकायला मिळाल्या ज्या इथं तुला म्हणजे तू संपर्कातच नव्हतीस त्याच्यात आणि अगदीच नवीन होत्या त्या सगळ्या?
1: हो बरोबर. ऍक्च्युली माझा काहीच संपर्क नव्हता सायकलिंग, फक्त सायकल चालवायचं एवढंच माहीत होतं मला. सुरुवातीला मला थोडे प्रॉब्लेम फेस करावे लागले. त्या त्या वेळेला माझ्या सायकल नव्हती, मी अशीच गेले होते. एक सायकल होती माझ्याकडं जी इंडियन सायकल होती, आयरन सायकल, जी ट्रॅक इव्हेंटला वापरतात, त्याला ब्रेक नसतात, फिक्स व्हीलची असते ती. आणि ती सुद्धा माझ्याकडे सायकल नव्हती. मग इथं एक बाळू मेसरी म्हणून होते यमुनापूरला, जे सायकल रिपेरी करतात, त्यांनी मला ती सायकल दिली, इंडियन सायकल. मी घेऊन गेले आणि त्यानंतर तिथं म्हटले की रोड सायकल पण पाहिजेत. मग प्रदीप जुळेकर सर म्हणून आहेत, त्यांनी मला स्पॉन्सर केले. अशा पद्धतीनं मी एक एक इक्विपमेंट तिथं जमा केलं. आणि ते क्लिट शूज असतात सायकलिंगचे, ते पण मी कधी वापरलं नव्हतं. तिथं जाऊन ते घेऊन केले. म्हणजे स्टार्टिंगला प्रॉब्लेम असा आला की ते कधी आम्हाला वापरून माहीत नव्हतं, ती ट्रॅक सायकल ट्रॅकमध्ये चालून माहीत नव्हती. सर जेव्हा शिकवत होते आम्ही दोन तीन वेळा पडलो सुद्धा, इंजुरी पण झाली, तरी तसं करत करत नवीन नवीन गोष्टी शिकत गेलो. जी गोष्ट कधी येत नव्हती ती ऍट द एंड ऑफ द म्हणजे कोर्समध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं ते शिकून तिथून बाहेर पडलो. आणि म्हणजे मला मार्गदर्शन पण खूप चांगलं भेटलं, जसं आपले केली कडून आणि उमेश सरांचं पण आता प्रोत्साहन लावत आहे, मला प्रोत्साहन लावत आहे. असंच म्हणजे मार्गदर्शन आणि सपोर्टमुळेच मी ते कोर्स करू शकले. आणि मला खूप चांगलं एक सांगायला इच्छा होते की मला सरने सायकल दिले होते, रोड सायकल, आणि सरांनी मी म्हटलं सर माझं कोर्स झाल्यानंतर मी तुम्हाला वापस देते. पण सर म्हटले की मला देऊ नकोस, जे तुझ्यासारखी जी मुलं आहेत तू त्यांना दे आणि त्या पोरांना तू तयार कर. मग उमेश सरांनी मला एक इस्माईल बेग म्हणून आहे, तो मुखबधीर आहे मुलगा, त्याच्याशी इंट्रोड्यूस करून दिले. मग तो सायकलिंग मध्ये खूप इंटरेस्टेड आहे म्हणून सांगितले. मग मी काय केलं, माझी सायकल त्याला दिलं, माझं सायकलिंग इक्विपमेंट होतं त्याला दिलं, आता तो माझ्याकडे ट्रेनिंग घेत आहे. आणि व्यवस्थित सगळं झालं तर मग तोही इंडियामध्ये असा पहिलाच मुलगा होईल जो इंटरनॅशनल लेवलला खेळेल.
0: अरे वा.

0: डम अँड डिफ कॅटेगरी मध्ये.
1: म्हणजे निकिता, तुझं सुरुवातीचं शिक्षण हे तुझ्या गावामध्ये झालं आणि जिथं तू शाळेमध्ये असताना थोड्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट केलीस, जसं थ्रो बॉल एक होत आणि तिथून मग तुला या स्पोर्ट्सची आवड निर्माण झाली आणि मग पुढे पुढे इंडिव्हिज्युअल गेम खेळण्यासाठी तू सायकलिंग मध्ये उतरलीस. सायकल चालवणं हे तुला आधीपासूनच आवडत होतं असं तू म्हटलीस, म्हणजे पूर्ण प्रवास तुझा सायकल वरतीच होत राहतो, गावामध्ये तू सायकल घेऊन फिरत होतीस. मग मुली सायकल चालवताना पाहणं ही खूप कमी दिसत, म्हणजे तेवढं जास्त मुली चालवत नाहीत सायकल.
0: हो, मग
1: लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता?
0: लोक तरी म्हणायचे की, पहिला काय म्हणत नव्हते, लहान होते जसं मी कॉलेजला सायकल घेऊन जात होते तेव्हा लोक म्हणायचे कशाला पाहिजे, आता तू मोठी झालीस, सायकल चालवायचं नाही, बसनं आपण जायचं, नाहीतर ऍक्टिवा वगैरे काय पण आपलं व्हेकल घेऊन जायचं, बरं वाटत नाही असं म्हणायचे. कधी कधी मनात विचार यायचा, म्हटलं राहू दे, आपली आवड आहे, आपलं फिटनेस होतंय, लोकांचा कशाला विचार करायचं. पण त्याच सायकलमुळं आज माझं मला वाटतं की काहीतरी नाव आहे माझं.
1: बरोबर ना, म्हणजे सायकलमुळेच तुझी एक ओळख निर्माण झाली.
0: हो
1: बरोबर. मग हे जे सायकलिंग कोच म्हणून आता आपण तुला इंट्रोड्यूस करून देतोय, तर हे कोच बनण्यासाठी काय प्रोसिजर असतं किंवा तुला स्वतःला कोणते एक्झाम वगैरे पास करावे लागतात का?
0: हो, जसं की पहिला एंट्रन्स एक्झाम असतं आपलं. एंट्रन्स एक्झाम नंतर इंटरव्ह्यू असतं आणि जे जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्यावेळेला जे आपलं स्पोर्ट्स अचीवमेंट एज्युकेशनचं जे सर्टिफिकेट्स असतं त्यालाही मार्क्स असतात. जसं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याला काही मार्क्स असतात. आपलं स्पोर्ट्समध्ये चांगला अचीवमेंट असेल त्यालाही काही बोनस मार्क्स असतात. आणि ह्या इंटरव्ह्यू आणि परत आपलं एक्झाम, ह्या हे सगळं मार्क्स कलेक्ट करून त्यांनी मेरिट लिस्ट लावतात आणि आम्हाला एक वर्षासाठी तिकडे बोलवून घेतात पंजाबला ट्रेनिंगसाठी. आणि ते कसं आहे, ते एक डिप्लोमा कोर्स आहे सायकलिंग म्हणून. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे टेक्निक्स, आमच्या इव्हेंटमधले टेक्निक्स टॅक्टिक्स जे काही आहे ते सगळं त्यांनी आम्हाला शिकवतात. किती इव्हेंट आहेत आपलं, खूप सायकलिंगमध्येही खूप इव्हेंट्स आहेत, ट्रॅक इव्हेंट्स आहेत वेगळे, परत रोडचे इव्हेंट वेगळे आहेत, परत आपण बीएमएक्स असं वेगवेगळे इव्हेंट आहेत, त्याविषयी त्यांनी स्पेसिफिक माहिती देतात. आणि त्या कुठल्या मुलाला कुठल्या इव्हेंटमध्ये घालायचं, त्यांचं कसं आपण टॅलेंट आयडेंटिफिकेशन करून त्यांना तो गेम खेळवायचं, ह्याविषयी माहिती देतात. परत तिथंही एक्झाम्स असतात, दोन सेमिस्टर असतात. मग त्या फर्स्ट सेमिस्टरमध्येही प्रॅक्टिकल असतं आपण, म्हणजे आता आपणाला एका मुलाला घडवायचं आहे तर ते आम्ही स्वतः अनुभवायला पाहिजे, त्यासाठी सेम त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी ट्रेनिंग देतात, हार्ड ट्रेनिंग देतात. सकाळी आमचं ट्रेनिंग असतं, पूर्ण दिवस थेरी क्लास असतात, इव्हिनिंगला आमचं प्रॅक्टिस असतं. असं वीकमध्ये संडे एवढं सुट्टी असते, वीकमध्ये पूर्ण आम्ही बिझी असतो आणि फर्स्ट सेमिस्टरला आमचं एक्झाम असतं, प्रॅक्टिकल आणि थेरी, या पद्धतीने आमचं एक.
1: अच्छा, म्हणजे जे पंजाबला ट्रेनिंग साठी जाता तुम्ही ते तिकडं असं शेड्यूल असतं?
0: हो हो.
1: मग ते सगळं झाल्यानंतर मग एक्झाम घेतात की?
0: हो हो, एक्झाम घेतात. एक्झाम वरतीच आमचं हे असतं, म्हणजे
1: कोच म्हणून पदवी मिळणं किंवा ते पुढे जाणं.
0: हो, एक्झाम मध्ये आम्ही पास झालो तरच त्यांनी आम्हाला कोच म्हणून पदवी देतात.
1: अच्छा. मग निकिता, आता म्हणजे खूप लवकर तू कोच म्हणून बाहेर पडलीस असं म्हणायला हरकत नाही, कारण तुझं एमकॉम पर्यंत शिक्षण झालं आणि हे शिक्षण करत करत तू सायकलिंग पण करत होतीस किंवा तेही त्याचं ट्रेनिंगही तुझं चालू होतं.
0: हो.
1: आणि आता तू कोच म्हणून मुलांना ट्रेन करतेस, तर स्वतः शिकत असताना असे काही वेगळे प्रसंग तुझ्या आयुष्यात आले का की जिथं तुला म्हणजे वाटलं की हे काय आहे, म्हणजे आपल्या हातून होणार नाही, किंवा खूप असं चॅलेंजिंग काहीतरी, किंवा स्पर्धेला कुठंतरी गेल्यानंतर तिथं काहीतरी असं म्हणजे आपल्याला जमणार नाही अशा काही घटना?
0: हा, कधी कधी वाटायचं, कधी स्पर्धेला गेलं तरी त्यांना बघून भीती वाटायची. पहिला तर प्रत्येक ऍथलीटचा एकच वीक पॉइंट असतो की त्यांचं इक्विपमेंट बघून भीती वाटते. की ते पहिलं म्हणजे वाटायचं कधी कधी. पण कसं आहे, एकदा ग्राउंडवरती उतरलं ना त्यांच्याशी जेव्हा आम्ही कॉम्पीट करायला लागतो तेव्हा भीती ते आपणच कमी होते. कारण कधी कधी आपण पण म्हणजे आम्ही स्ट्रॉंग असतो हे आम्हाला माहीतच नसतं.
1: होय ना,
0: आम्ही त्यांना बघून आपण कॉन्फिडन्स लो करून घेतो. कधी कधी होतं मग नंतर जसं लेवल वाढत राहतात तेव्हा नॅचरल आहेत की त्यांची ट्रेनिंग वगैरे चांगली असतं आपण कुठंतरी कमी पडतो. मग त्या लेवलला जाऊन आम्हाला काही अनुभव म्हणजे अनुभव भेटतो की आपण इथं चुकलो आणि इथं काम करायला लागतं. माझ्या पद्धतीत पण असंच झालं, जसं मी शिकत गेले तसं माझं वाटतं की ट्रेनिंग कॉम्पिटिशन करायचं वय संपून गेलं असं मला कुठंतरी वाटतंय.
1: अच्छा, तू सुरुवातीला एक उल्लेख केलास की सायकल मध्येही खूप सारे प्रकार आहेत आणि जेव्हा आपण कॉम्पिटिशनला उतरतो त्यावेळी त्या टाईपच्या सायकल आपण युज केल्या पाहिजे. तर असे म्हणजे नॉर्मल लोकांना माहिती होण्यासारखे असे किती प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये काय असा फरक असतो?
0: म्हणजे आता मी माझी सायकल होती ती नॉर्मल जी इंडियन सायकल होती आयरनची होती, त्याचं वजन जास्त असतं आणि जी कॉम्पिटिशनला वापरतात ती अलॉय किंवा कार्बन सायकल. कार्बन फ्रेमची सायकल त्याचं वजन किती 6.8 किलो असतं आणि ते टेक्निकली पण तसे बनवले असतात. म्हणजे थोडं जरी आपण चालवलं ते आपला रिव्होल्युशन घेतं म्हणजे स्पीड जाते सायकल. ते म्हणजे ते ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस वाटतात मला. त्याच्यामुळं एक चांगली सायकल राहिली रेसची तर बरं आहे कॉम्पीट करायला. किंवा आता कसं कॉम्पिटिशन लेवल भरपूर वाढलंय, पोरं ट्रेनिंग पण खूप छान करतायत, डाएट पण घेतात, न्यूट्रिशन सगळं घेतात आणि त्यांच्याकडे इक्विपमेंट पण आहे. पण आता असं म्हणून चालत नाही की नाही आम्ही करू शकतो. म्हणजे टेक्निकली बघितलं तर ते योग्य नाही असं वाटतं मला, कारण ते सगळं मॅटर करतं ऍथलीटला.
1: मग म्हणजे आपण काय सांगू की एखाद्या स्पर्धेला आपण जेव्हा उतरणार असतो, रेस मध्ये उतरणार असतो, त्यावेळी आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो किंवा लक्षात ठेवावे लागतात. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती म्हणजे जे तुम्हाला जज करणारे लोक असतात ते तुम्हाला पकडू शकतात?
0: जसं की इव्हेंटवरती डिपेंड असतं. जसं आपण ग्रुप इव्हेंट खेळतो त्यावेळेला बाजूचा ऍथलीटचं काय रिएक्शन असतं, म्हणजे तो कुठल्या टाइमला तो स्प्रिंट घेतो किंवा आपण आपलं विंड डायरेक्शन वारा कुठल्या दिशेने येतो, ते टेक्निक्स आपण युज करून माइंडमध्ये ठेवलं पाहिजे ट्रेनिंगच्या दरम्यानच. जसं की आपण आता फॉर एक्झाम्पल ट्रेनिंग करत आहे त्यावेळेला आपलं रोड कसा आहे, कुठं स्पीड ब्रेकर वगैरे आहेत, कुठं ऑब्स्टेकल काय आहे, हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात. तसंच आपण ते कॉम्पिटिशनला सुद्धा कॉम्पिटिशनच्या अगोदर आपण रोड पूर्ण चेक केला पाहिजे. किंवा आता एक ठिकाणी स्पेसिफिक ठिकाणी आहे इव्हेंट आपलं, तर एक 1 वीक तिथं जायचं आणि त्या रोडलाच प्रॅक्टिस करायची. मग कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं आपला म्हणजे खड्डा वगैरे कुठं आहे, मग आपण कॉम्पिटिशनच्या वेळेला त्या गोष्टीला आपण टॅकल करू शकतो.
1: अच्छा,
0: किंवा काही खूप असे टेक्निक्स आहेत ते सुद्धा आपण अप्लाय करू शकतो. जसं आता कॉर्नरिंग वगैरे असतं किंवा टर्निंग असतं, टर्निंग पॉइंट, त्यावेळेला आपण कुठलं टेक्निक युज करून आपण टर्निंग वगैरे घेऊ शकतो. अशा सिम्पल काही गोष्टी असतात त्या माइंडमध्ये ठेवावं लागतं, कारण कॉम्पिटिशनचं पण थोडं प्रेशर असतं आणि ते त्या गोष्टीमुळे पण आपण कॉम्पिटिशन म्हणजे विन करू शकतो.
1: अच्छा, मग मला सांग की म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यानंतर आपले मार्क्स कुठं कुठं जाऊ शकतात?
0: मार्क्स म्हणजे मेन ह्याच्यामध्ये असं आहे की टर्निंग पॉइंटला ते सायकलिंग मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तिथून स्लो होतात, टर्न आहे, मग तिथून सगळेजण काय करतात की थोडं स्लो करतात आणि बंच असतं आणि ते एक म्हणजे थोडं रिस्क असतं तिथं. मग त्या बंचला टॅकल करून आपण साईडून कसं टर्निंग घेऊन त्यांना पुढं हे करतो ते इम्पॉर्टंट असतं, कारण टर्निंगला सगळे स्लो होतात पण आपण टर्न घेऊन स्प्रिंट ओढून त्यांना ब्रेकवे करू शकतो त्या ग्रुपला. ते एक बेनिफिट असतं.
1: नाही पण म्हणजे तिथं काय बघून तुमचे मार्क्स कट होतात? समज की आता एकमेकाला टच झालं समज किंवा असं काही असतं का? नियम काही
0: नियम असतात. आपण म्हणजे कुणाला पण आपण असं शोल्डर ना असं पुश करू शकत नाही किंवा असं एकाच पाठीमाग बसून आपण सायकलिंग राईड करू शकत नाही जास्त उशीर, कारण ते एक ऍडव्हान्टेज घेतात रायडर. आता वारा येतोय, आता जर एका सायकलच्या पाठीमाग मी सायकल घेऊन जर चालवत राहिले तर मला वारा लागत नाही आणि मला ते एक ऍडव्हान्टेज मिळते, माझी एनर्जी जास्त वेस्ट होत नाही. मग असे काही रूल्स आहेत की ते म्हणजे आपण जास्त हे करू शकत नाही.
1: अच्छा अच्छा अच्छा, तेच मला विचारायचं होतं की असे काय कोणकोणते नियम आहेत जिथे आपले मार्क्स जातात आणि जे आपण पाळले नाही तर आपले मार्क्स कट होऊ शकतात. बरोबर, म्हणजे प्रत्येक खेळाचे वेगवेगळे नियम आहेत आणि ते आपल्याला पाळलेच पाहिजेत नक्कीच. मग निकिता, आता तू ऍज अ कोच म्हणून किती मुलांना ट्रेनिंग देतेस?
0: आता हॉस्टेलला आमच्याकडे 18 पोरं आहेत आणि बाहेरून मी शक्यतो ट्राय करत आहे की सध्या फिटनेससाठी बोलवते. म्हणजे माझं जे टाइम आहे सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास ड्युटी आहे, त्या व्यतिरिक्त मी म्हणजे आता छोटी छोटी गावं आहेत आपल्याकडं बेकिंग करे उचगाव वगैरे त्या ठिकाणी मी जाऊन मुलांना वगैरे अवेअरनेस म्हणजे असं आपलं हॉस्टेल आहे तुम्ही या सिलेक्शन वगैरे द्या म्हणून मी त्यांना सांगितलं. मग फ्री टाइम मध्ये मी कधी कधी तिथं जाऊन त्यांना शिकवते आणि बाहेरचे एक 5-6 मुली आहेत मुलं मुली त्यांना मी फिटनेस ट्रेनिंग सध्या चालू केले.
1: अरे वा.
0: आणि त्यांना जर काही समजत नसेल तर मी त्यांना एक वीकली मंथली शेड्यूल बनवून देते किंवा त्यांचे एक्झाम्स वगैरे असते ते इथं येऊन ट्रेनिंग करू शकत नाहीत मग त्यांना मी शेड्यूल देते त्या पद्धतीनं ते आपल्या सोयीनुसार ट्रेनिंग करतात.
1: मग हे आपली जी इंडियन सायकल असते रेग्युलर आपण जे घरी वापरतो काही लोक हौसेपोटी घेतात सायकल तर ह्या सायकल वरती आपलं ट्रेनिंग व्यवस्थित होऊ शकतं?
0: हा होऊ शकतं.
1: अच्छा, पण जेव्हा रेस मध्ये उतरायचं असतं त्यावेळी जराशी
0: टाईपची
1: सायकल पाहिजे.
0: बरोबर.
1: मग आता जसं 18 मुलं तुझ्याकडे आता सध्या शिकतायत जी हॉस्टेलमध्ये राहून शिकत आहेत बाहेरही तुझं ट्रेनिंग चालू आहे मग त्या मुलांसाठी फ्युचर काय असणार आहे?
0: जसं की त्यांनी चांगलं परफॉर्मन्स दिले तर त्यांना रेल्वेज मध्ये एअरफोर्स आर्मी मध्ये पोस्ट ऑफिस मध्ये वगैरे जॉब अपॉर्च्युनिटी भेटू शकतं. आणि म्हणजे त्यांना खूप म्हणजे काही पोरं असतात की जे फिटनेससाठी येतात त्यांचं म्हणजे त्यांना एक डिसिप्लिन लागतं हॉस्टेलमध्ये सकाळी लवकर उठायचं परत ट्रेनिंग करायचं त्यांना एक डाईट न्यूट्रिशन बद्दल माहिती भेटते आणि आपलं टाइम मॅनेजमेंट कसं करायचं ह्या गोष्टी त्यांनी शिकू शकतात तिथं.
1: मग निकिता, मला सांगायच्या व्यतिरिक्त तुझ्या हॉबीज काय आहेत?
0: माझ्या हॉबीज जसं की सायकलिंगच आहे आणि रिडिंग वगैरे स्टोरी रिडिंग रायटिंग मला आवडतं आणि सॉंग्स वगैरे ऐकायला.
1: छान. मग तुझ्या घरी कोण कोण असतं?
0: आई आणि बाबा तेवढेच आणि मी आणि भाऊ बहीण आहेत. ते जॉबला भाऊ बाहेर असतोय जॉबला.
1: बर.
0: बहिणीचं लग्न झालंय.
1: आई बाबा काय करतात?
0: आई बाबा आमचं चायनीज फास्ट फूड आहे.
1: बर.
0: हा ते चालवतात.
1: मग निकिता, आता तू स्वतः आता सायकलिंग कोच म्हणून काम करतेस मग शिक्षणही तुझं ऑलमोस्ट पूर्ण झालं मग पुढं आणि काही फ्युचर मध्ये काय करायची इच्छा आता काय ठरवलंयस?
0: म्हणजे सायकलिंग मध्येच मला जास्त आणखी नॉलेज गेन करायचं आहे. जसं आपल्या याच्यामध्ये UCI Level 1 Level 2 चे एक्झाम्स असतात ते मला अटेंड करायचे आहेत. परत म्हणजे एक असं वाटतं की बेळगावमध्ये जास्तीत जास्त आपण सायकलिंग डेव्हलप करायचं म्हणजे आता यंग जनरेशन साठी की जे स्कूलला म्हणजे सायकलिंगमुळं की आपलं ध्वनी प्रदूषण आपलं व्हेकल म्हणजे ऍक्सिडेंट्स आजकाल खूप होत आहेत जर आपण सायकलिंगचा जास्तीत जास्त वापर केला तर ह्या काही गोष्टी कमी होतील आणि मुलांचं फिटनेस पण राहील. सो त्याच्यासाठी मला एक इव्हेंटसाठी पण काम करायचं आहे आणि बाहेर होऊन एक समाजासाठी पण काम करायचं आहे.
1: खूप छान विचार आहेत निकिता आणि तुझ्या या कामासाठी किंवा तुझ्या या थॉट्ससाठी हे तुझं काम व्यवस्थित चालू राहावं यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीमकडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि खूप सुंदर काम आहे आणि ते असंच तुझं चालू राहू देत यासाठी सुद्धा. आणि तू आज इकडे आलीस आणि एवढ्या छान छान गप्पा आमच्यासोबत मारलीस त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद मॅडम, मला पण तुम्ही बोलवल्याबद्दल मी खूप आभार आहे.
2: नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत, तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हा आपण रेडिओ मात्र आपण ऐकतो कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनच बाहेर प्रवासातच घालवत असतो त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या। त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे। धन्यवाद।

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुस

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 हून अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 हून अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साईज 4 फोटो, स्टॅम्प साईज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था, उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे।

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुर्ची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

तुमची वळख धरीन, वय तुमची तुमची भी वळख धरीन, तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन, समजी बाकी चुकती करीन।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE कणसूवरती तुम्ही ट्यून आहात आणि एका विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण एक सुंदर गाणी ऐकणार आहोत ज्याचं निवेदन केलेलं आहे आशा रतनजी यांनी आणि किशोर काकडे, अनिल कुलकर्णी आणि मिनल मुदगेकर यांच्या आवाजात गायलेली गाणी आपण ऐकणार आहोत. बुक लव्हर्स क्लबचे हे मेंबर्स आहेत, तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार. आयुष्यात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशात त्या सिनेमालाही असतात. भावना एकच प्रीती, पण कधी खुशी कधी गम हा प्रकार असतो. 1960 ते 1985 पर्यंत सिनेमा आजही मनावर गारूड करतात. तेव्हा देह प्रदर्शन फारसं नव्हतं. हेमा मालिनीच्या भाषेत सांगायचं झालं तर दस फार अँड नो फर्दर. सेट, नृत्य, अभिनय, कथानक अशा अनेक गोष्टीमुळे सिनेमा खुलायचा. या सर्वावर कळस म्हणजे सिनेमातलं संगीत, सुरेल, शोभादायी, श्रवणीय संगीत. आशा भोसले म्हणतात त्याप्रमाणे ज्यात भाव असतो ते गीत, त्या गीतात सुरांचा, साथीचा, तालाचा लडीवाळ गोडवा भरला की संगीत. असा मिलाप झाला की सुरेल आवाजाचा मध मेजवानी देतो. सिनेमाला एक जास्तीचं आणि अतिशय सुरेख असं परिमाण मिळतं. 25 वर्षाची गाणी कोणत्या निकषावर निवडायची हा खरा प्रश्न होता. गाणी मोजकी हवी म्हणजे निवड सोपी होते. डायरी काढली, विषय मिळाला, दो पहलू दो रंग दो गीत, त्यानं म्हटलेलं तेच गाणं त्याच शब्दात किंवा भावना बदलल्यामुळे शब्द बदलून ती म्हणते. कधी भाव वेगळा, कधी मूड वेगळा, कधी सुखाचा सागर तर कधी दुःखाचा डोंगर, अशी गाणी खूप मिळाली. त्यातली 14 निवडली. निवेदनात आम्ही गाण्याबद्दल काहीही सांगणार नाहीये. गीतामधले भावच गीताबद्दल सांगून जातील. 5 नायक 5 नायिका, संगीतामुळे यश मिळालं असा 1 नायक 1 नायिका, 1 नायक कम गायक, तेव्हाचे काही उत्तम नायक नायिका यांच्याबद्दल काही सांगायचा प्रयत्न केलाय. आम्ही सारे हौशी कलाकार आहोत. मी आशा रतनजी, गणितासारखा रुक्ष समजला जाणारा विषय शिकवणारी शिक्षिका. मला गाणं येत नाही पण आवडतं माहिती गोळा करायला, निवेदन लिहायला, करायला मजा वाटते. मिलन मुदगेकर, आनंद कुलकर्णी आणि किशोर काकडे हे तिघेही कलावंत गाण्याच्या प्रेमात आहेत. या कार्यक्रमासाठी माहिती गोळा करताना मला रंजनाची म्हणजे लोक ग्रंथालयाची खूप मदत झाली. आपण सर्वांची उत्सुकता न ताणता कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. त्याच्या सगळ्याच चित्रपटातली गाणी आणि नृत्य वेगळ्या प्रकारची असायची, तीच त्याची खासियत. गाणं चांगलं असावं, नृत्य बेफाम व्हावं यासाठी तो झटायचा. संगीतकार, नृत्य दिग्दर्शक यांना सूचना करायचा, त्यांना त्या पटायच्या, नवे आवडायच्या कथा नावापुरती. रफी हा गायक देखील नायकाच्या मनात शिरलेला. धुंदावलेल्या आदा धुंदावलेल्या शब्दात अशा उभ्या करायचा की कहीं ना कहीं, कभी न कभी, किसी न किसी से दिल लगाना पड़ेगा अशी स्थिती व्हायची. पूर्वी भारतात म्हणे मदनोत्सव असायचा, याचे चित्रपटही तसेच. म्युझिक मॅनियक ही त्याची ओळख नर्गिसमुळे झाली. बरसातच्या सेटवर तो मेकअप रूम मध्ये गेला तेव्हा ती रडत होती. त्यानं कारण विचारलं, ती म्हणाली आवाराची तयारी सुरू झाली आहे, मला काम करायचंय पण परवानगी मिळणार नाही. तो तिला म्हणाला, तू जर तहे दिल से प्रार्थना केलीस देवाची तर नक्की परवानगी मिळेल, तू ही करशील माझ्यासाठी प्रार्थना? हो नक्की, तो म्हणाला. मला जर आवारा मिळाला ना तर मी तुला चुंबन देईन, ती गमतीनं म्हणाली. 2 वर्षांनी तो हँडसम तरुण बनून सेटवर आला. तिला वाटलं आता हा नो वे म्हणत ती पळाली. तिला पळताना बघून त्याला आठवलं, हा तिच्या मागे धावला. नो वे, तू दुसरं काहीही माग, मी देते. डन, मला रेकॉर्ड प्लेयर हवाय. नर्गिसनं शूटिंग थांबवलं. अलिशान गाडीतून त्याला घेऊन ती फोर्टमध्ये गेली. त्याला हवा तसला प्लेयर 500 रुपयांना घेऊन दिला. रिदम हाउस मधून त्याच्या आवडीच्या 20 रेकॉर्डही घेऊन दिल्या. तेव्हापासून त्यांची वेगळी संगीत आणि नृत्य साधना सुरू झाली. तो नृत्य शिकला नाही ते त्याच्या रक्तातच आहे. राजहंस जसा मानस सरोवरात लीलया विहार करतो तसा तो संगीतात नृत्यात रमतो. कितीतरी गाणी त्याच्याच आग्रहानं लिहून आपल्या चित्रपटात आली आहेत. या उछलकूदवाल्याने काही अतिशय अलवार गाणी तितक्याच तरल भावमुद्रेने सादर केली आहेत. जंगली या चित्रपटातील एक गीत गात आहेत रफी आणि लता. हसरत जयपुरी यांच्या सुरेख शब्दांना सुरेल संगीत दिलंय शंकर आणि जयकिसन यांनी. सादर करीत आहोत एक भावपूर्ण गीत.

0: काश्मीर की कली हा सायरावानूचा पहिला चित्रपट. ती दिसली ही निरागस उमलू पाहणारी कळी. काश्मीरचं सौंदर्य जसं निसर्गात तसं नायिकेतही. राजेंद्र कुमार बरोबरच्या पडद्यावरच्या तिच्या अफलातून प्रेमकथा बघायला आवडायचं. विनोदी चित्रपटातही अचूक टायमिंगमुळे ती छान दिसायची. ती सुंदर तर दिसतेच पण अभिनयही सुंदर करते हे दिसून यायचं. शागिर्द बनली तिची वेगळ्या प्रकारची साडी शोभूनही दिसली. जंगली या चित्रपटासाठी तिनं लेखकाकडून उर्दूचे धडे घेतले. तिला त्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्डचं नॉमिनेशनही मिळालं. ती कथक आणि भरतनाट्यम शिकली. हिंदी चित्रपट सृष्टीतील हायएस्ट पेडच्या लिस्टमध्ये पोहोचली. 1976 पर्यंत तिनं प्रतितयश नायकांच्या बरोबर काम केलं. तिची खासियत म्हणजे ती भूतकाळात कधीही रमत नसे. तिच्या दृष्टीनं फक्त वर्तमान महत्वाचा. दिलीप कुमार हा तिच्या आईचा नायक पण तिनं त्याच्याशी निकाह कबूल केला. मृत्यूशयेवरच्या मधुबालाची इच्छा कळल्यावर तिनं दिलीपला मधुच्या भेटीला नेलं. ही केवळ तीच करू शके. दिसायला नाजूक कुसुमादपी पण वागायला वज्रादपी अशा सायरावानूचं गाणं आपण नुकतं ऐकलं. त्याच काळातली आणखीन एक प्रसिद्ध नायिका म्हणजे आशा पारेख. बाल कलाकार म्हणून सुरुवातीला तिनं सुरुवात केली. शम्मी कपूर बरोबरच्या दिल देके देखू मध्ये तिला स्टार बनवलं. ग्लॅमर गर्ल, एक्सलंट डान्सर, टॉमबॉय यासारख्या विशेषणांना फिट्ट बसणारी आशा पारेख. ती टॉमबॉय वाटायची, दिसायची, वागायची, सगळं काही. त्यातल्या वेगळेपणाचं आकर्षण प्रेक्षकांना पडायचं. तिनं गंभीर भूमिकाही सुरेख वाटवल्या. नृत्य निपुण असल्यानं ती क्लासिकल डान्सिंग बरोबर वेस्टर्न डान्सही तेवढ्याच जोमाने करायची. शॉर्ट टॉप आणि टाईट पॅन्ट मधली आजा आजा म्हणणारी आशा पारेख भुरळ पाडायची. तिचा अनुनय, विनवणी, रुसवा, राग या सगळ्यांची मोहिनी वेगळी होती. जवळजवळ सगळ्या टॉप हिरो बरोबर तिनं काम केलं. उत्तम दिग्दर्शकांनी तिला पुन्हा पुन्हा आपल्या चित्रपटात घेतलं. तिच्या चरित्र भूमिकाही गाजल्या. आजच्या झिरो फिगरच्या जमान्यात आशा पारेखची फिगर घट्ट कपड्यांना शोभणारी नाही. पण आपण जाड्या दिसतो, पाठमोरा शॉट नको असलं काही तिच्या कॅमेरामनला, दिग्दर्शकाला आणि तिला स्वतःलाही वाटायचं नाही. तिथे आम्हा प्रेक्षकांची काय कथा. नो मेल को स्टार मेड एनी पासेस ऍट मी हे तिचं वाक्य तिच्याबद्दल खूप काही सांगून जातं. तिच्यासाठी डिग्निफाईड हे एकच विशेषण योग्य आहे. तिचं एक गीत जे लिहिलंय गुलशन बावरा यांनी, गात आहेत रफी आणि लता, संगीत आहे एस डी बर्मन यांचं. सादर करीत आहोत एक उडत्या चालीचं गीत.
1: जियाओ जियाओ जिया कुछ बोल दो, अरे ओ दिल का पर्दा खोल दो. आहा, जब प्यार किसी से होता है तो दर्द सा दिल में होता है. तुम एक हसीन हो लाखों में, भला पाके तुम्हें कोई खोता है. जियाओ जियाओ जिया कुछ बोल दो, नजरों से कितने तीर चले हो चलने दो.

मिस्ट्री गर्ल अशी ओळख असलेली साधना ही गोल्डन एज मधली सुरेख अभिनय करणारी संपन्न गुणी अभिनेत्री. 4 दशकं तिनं गाजवली. 30 सिनेमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. वह कौन थी आणि मेरा साया या 2 चित्रपटात तिनं इतका सुंदर अभिनय केलाय की ही कती असा प्रश्न प्रेक्षकांनाही पडावा. आर के नय्यर यांच्याबरोबर विवाह. 30 वर्षांनंतर आर के यांचं निधन झालं. साधना एकटी राहू लागली. कॅन्सर ग्रस्त असूनही तिनं हा एकटेपणा स्वीकारला. हायपरथायरॉइडिझममुळे तिच्या डोळ्यावर परिणाम झाला आणि सौंदर्य संपलं. तरीही ती एकटीच राहिली. मोठं कपाळ, थोडं कमी वाटावं म्हणून तिनं ऑड्री हेपबर्नची हेअरस्टाईल कॉपी केली आणि ती साधना कट या नावानं प्रसिद्ध झाली. तिच्यासारख्या हसऱ्या खोडकर ग्लॅमरस तरुणीला ती शोभूनही दिसली. त्यावेळी टाईट चुडीदार, लांब कुर्ती, पायात चढाव आणि साधना कट ही फॅशन सर्रास वापरली जायची. कॉलेज तरुणी सोडा, पण अभिनेत्री देखील आपली फिगर स्लिम अँड ट्रिम आहे अशा गोड गैरसमजाने तशा पोशाख करायच्या. खरं तर प्रेक्षकांच्या डोळ्यावर अन्याय करायच्या. साधना भूत म्हणून परफेक्ट वाटायची. हातात मेणबत्ती धरून ताटच्या ताट चालणं, स्मशानाचा दरवाजा कर्र आवाज करत उघडला जाणं, भूतांना आत पाऊल टाकला की दरवाजा बंद होणं, पाठमोरी साधना पुढे पुढे जात राहणं, हे सगळं पाहताना भीती वाटायची. भूत सुंदर असतं असं मात्र वाटायचं. एक खरं, भूताची पावलं उलटी आहेत का हे पाहण्यासाठी सिनेमा 3 वेळा पाहिला, पण पायघोळ साडीमुळे पावलं नाही दिसली. साधनानं साकारलेल्या भूताची भीती मात्र वाटली. याच भूतानं सुरेख साडी नेसून, आंबाड्यावर गजरा माळून तेरा मेरा प्यार अमर हे अजरामर गीतही म्हटलं. अभिन जाओ छोडकर हे आजवरचं सर्वात रोमॅन्टिक गीत. एक भूत बनाऊंगा मधली केमिस्ट्री अफलातून. कॅमेरामन तिच्यावर खुश, कारण कोणत्याही अँगलनं ती सुरेखच दिसायची. साधना तशी धीट, पण एकदा ती जॉय मुखर्जीला घाबरून लपून बसली होती. खरं नाही ना वाटत? चित्रपट शशीधर मुखर्जींचा. 18 वर्षांचा त्यांचा मुलगा नायक. कोणतीही प्रथितयश नायिका त्याच्यावर काम करायला तयार नाही. डायरेक्टर आर के नय्यर. साधनाची वर्णी लागली. सेटवर जॉय खूप घमेंडीनं वागायचा. दोघांचं अगदी क्षुल्लक कारणावरून भांडण झालं आणि ते विकोपाला गेलं. एकदा मिटवलं सगळ्यांनी मिळून, दोघं शॉटसाठी सेटवर आले. शॉट तरी कसला, दोघांनी एकमेकाच्या थोबाडीत वाजवायची. साधनानं सगळा राग जॉयच्या थोबाडीत देऊन त्याच्या गालावर उठवला खरा, पण नंतर ती घाबरली, कारण जॉय बलदंड. त्याला घाबरून मेकअप रूममध्ये जाऊन बसली. त्या रुग्णाला तयार नाही. शेवटी पुन्हा आरकेची मध्यस्थी उपयोगी पडली. जॉय खदखदत होता, सगळा वचपा काढायचा म्हणून वाट बघत होता. तिनं दार उघडलं. त्यानं तिला पाहिलं. रडून लाल झालेला चेहरा, सुजलेले डोळे, थरथरणारी काया, अंगोपांगावर दाटलेली भीती. तोच शर्मिंदा झाला. स्त्री दाक्षिण्य उफाळून आलं. त्यानं मारण्याचा नुसता अभिनय केला. मेरे मेहबूब हा तिचा अत्यंत गाजलेला सिनेमा. ती आणि राजेंद्र कुमार आम्हाला तेव्हाही कॉलेजचे तरुण तरुणी वाटले खरे. दोघांची टक्कर होते, पुस्तकं खाली पडतात, दोघं एकदमच खाली वागतात. बुरख्यातून तिचे नशिले डोळे तेवढेच त्याला दिसतात आणि हे येडं धाडकन तिच्या प्रेमातच पडतं. माईक समोर उभ्या राहिल्याबरोबर सुरू, मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम. एकदम मोहब्बत आणि कसम पण. एकदा ऐकून तिचं गाणं पाठ होतं आणि नंतर तो वाकया आपल्या मैत्रिणींना सांगताना सगळंच्या सगळं गाणं ती म्हणून दाखवते. हा महिमा प्रीतीचा का तिच्या हुशारीचा हा प्रश्न आम्हाला कधी पडलाच नाही. संगीत नौशाद, शब्द शकील बदायुनी, स्वर लता आणि रफी. सादर करीत आहोत एक प्रीतीगीत.

निष्ठ, आत्मकेंद्री, आत्मानंदी असा शोमन एकच, राज कपूर. 1988 राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता. नाव पुकारलं गेलं, सारा प्रेक्षक वर्ग आदरपूर्वक उभा राहिला. टाळ्यांचा गजर वाढत चालला. दम्याच्या त्रासाने हैराण झालेल्या राज कपूरला हतबलता आणि भावना विवशता यामुळे नीट उभही राहता येईना. उठताना झालेल्या वेदनामुळे त्याला पाऊल उचलता सुद्धा येईना. राष्ट्रपती आसनावरून उठले, पायऱ्या उतरून खाली आले. राजच्या गळ्यात त्यांनी ते पदक घातलं. किंचित झुकलेली मान, चेहऱ्यावर आनंदाच्या सोबतीला दुखण्यापोटी आलेल्या कळीची वेदनामय विषण्णता यांचं प्रतिबिंब कॅमेरानं कैद केलं, जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवलं. लोकांना दिसलं ते राज कपूरचा ट्रेडमार्क असणारं स्मितहास्य, काळजातल्या आसू डोळ्यात आणि ओठावरचा हसू चेहऱ्यावर. राज कपूरचं सिनेसृष्टीतलं जबरदस्त कर्तृत्व, त्याची प्रचंड कामगिरी, उत्कृष्ट निर्मिती आणि उत्तुंग यश यामुळे फक्त आदराची भावना निर्माण होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या शब्दात सांगायचं तर राज निर्माता आणि दिग्दर्शक या नात्याने कथेत बदल सुचवायचा, पण तो एखाद्या अतिशक्तिशाली इंजिनासारखा आहे आणि लेखकाच्या विचारांचे डबे तो लांब दूरवर व्यवस्थित पोचवेल ही खात्री लेखकाला असायची, त्यामुळे लेखक त्याचे म्हणणे ऐकत असत. राजला इतर कुठल्याही व्यक्तीबद्दल इंटरेस्ट असायचा तो केवळ त्यावेळी आरके बॅनर बरोबर असलेल्या त्या व्यक्तीच्या संबंधामुळे. एरवी राज फक्त स्वतःवर आणि स्वतःवरच प्रेम करायचा. तो पुढची पावलं ओळखण्यात माहीर होता. हटके असे विषय, आगळ्या समस्या धाडसानं आणि धिटाईनं हाताळायच्या हे त्याचं वैशिष्ट्य. राज केवळ भारतातच नव्हे तर परदेशात, विशेषतः रशियात अफाट लोकप्रिय होता. गर्दी जमवण्याचं, मौज मस्ती करण्याचं, इतरांना खाऊ पिऊ नव्हे पिऊ खाऊ घालायचं त्याला वेड होतं. आणि म्हणून आरकेमध्ये गणपती, दिवाळी, होळी हे सण अति उत्साहानं साजरे व्हायचे. राजनं प्रथमच हिरोला विदूषके भूमीत दाखवलं. आधी आवारा, मग 400 बेस या दोन सिनेमात त्यानं पेश केलेली अदाकारी लाजवाब, मतलबी जगाच्या विरोधात एकट्या पडलेल्या जीवाची तगमग उलाघाल तो अत्यंत बोलक्या चेहऱ्याच्या मदतीनं एकही शब्द न उच्चारता ओठावर हसू आणि डोळ्यात आसू आणून सादर करीत असे. त्याची प्रचंड बोलकी देहबोली अत्यंत परिणामकारक असायची. दुल्हा दुल्हन मध्ये आपल्या प्रेमाची ग्वाही तो उत्कट शब्दात तर देतोच, पण चेहऱ्यावर कारुण्य, डोळ्यातली छटा, ओठाची दुमड सगळंच इतकं ग्रेट कि त्याच्या इतकं प्रेम ती स्वतःवर स्वतःच करू शकणार नाही हे प्रेक्षकांच्या नकळत लक्षात येतं. हा भाव लिहावा इंदिवर यांनी, संगीतबद्ध करावा कल्याणजी आनंदी यांनी, गळ्यातून उतरवा लता आणि मुकेश यांनी. सादर करीत आहोत दुल्हा दुल्हन मधलं भाव भरलं गीत.

सुंदर निवेदनासोबत छानशी गाणी आपण ऐकलेली आहेत आणि निवेदन करत होते आशा रतनजी आणि गायलेली गाणी होती किशोर काकडे, अनिल कुलकर्णी आणि मीनल मुदगेकर यांच्या आवाजातील. कार्यक्रम खूपच सुंदर होता आणि या पुढचा भाग आपण पुढच्या आठवड्यामध्ये ऐकणारच आहोत. पण आजचा भाग कसा होता कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येते एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार. बेळगाव मधील केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बी एम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

बेळगावचा नवा माणाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

जेली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.